0: ओम श्री गणेशाय नमः। रसिक श्रोत्यांनो, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे। आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्यूनिंग करीत आहात ओनली ऑन AM2। म्हणजे हो, गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम प्रस्तुत होत आहे। याद्वारे आपल्याला या सणाबद्दल खूपशी माहिती मिळतील। तेव्हा म्हणजे हो, आस्वाद घेऊया।
1: सर्वांना माझा सादर सप्रेम नमस्कार। माझे नाव अर्णव द्वान महाद्या आहे। मराठी भाषक संघ, मॉरिशस मराठी मंडळी फेडरेशन आणि मॉरिशस मराठी कल्चरल सेंटर ट्रस्ट यांच्या सहकार्याने आज गणपती बापांकडून आपण काय शिकतो याबद्दल काही विचार मांडणार आहे। सर्वप्रथम, श्री गणेश कोण आहे? श्री गणेश हा भगवान शिव आणि माता पार्वती यांचा पुत्र आहे। त्यांना अनेक नावांनीही ओळखले जाते, जसे की गणपती, विनायक, गजानन आणि एकदंत। त्यांना बुद्धी, ज्ञान व विवेकाचे प्रतीक मानले जाते। कोणतेही काम सुरू करण्यापूर्वी आपण गणेशाचे नाव घेतो, म्हणूनच त्याला विघ्नहर्ता असेही म्हटले जाते। विघ्नहर्ता म्हणजे अडथळे दूर करणारा। आता आपला मुख्य विषय, गणेशाकडून आपण काय शिकतो? सर्वप्रथम आपण गणेशाकडून नम्रता शिकतो। विनायक खूप शक्तिवान व बुद्धिमान आहे, पण तरीही तो नम्र आहे। तो इतरांसमोर बढाई मारत नाही। याचे एक उदाहरण आहे की जरी गणेश एक दैवी प्राणी आहे, तरी त्याचे वाहन छोटा मूषक आहे। यात शिकायला मिळते की आम्ही कितीही हुशार व कुशल असलो तरीही नम्र रहावे। नंतर आपण गणेशाकडून लक्ष देऊन ऐकणे हे शिकतो। गणेशाचे मोठे कान आपल्याला शिकवतात की चहाडी करण्याऐवजी अधिक ऐकायचे आहे। गणेशाचे मोठे कान आपल्याला शिकवतात की चहाडी करण्याऐवजी अधिक ऐकायचे आहे। अशा प्रकारे आपण जास्त शिकू शकतो आणि लोकांना चांगले समजून घेऊ शकतो। कोणीतरी बोलत असताना आपण लक्षपूर्वक व शांतपणे ऐकले पाहिजे। पुढे आपण गणपती बाप्पाकडून एकाग्रता शिकतो। गणेशाचे छोटे डोळे आपल्याला आपल्या ध्येयावर एकाग्र राहायला शिकवतात। अशा प्रकारे आपली कामे चांगल्या प्रकारे करता येतात आणि वेळ वाया न जाता देखील कामे लवकर आटोपतात। म्हणूनच आपण गणेशाकडून एकाग्र राहायला शिकले पाहिजे। मग गणेशाचे मोठे पोट आपल्याला शिकवते की आपण चांगल्या नि वाईट दोन्ही परिस्थिती स्वीकारल्या पाहिजेत, कारण जीवन आपल्याला फक्त चांगल्या परिस्थिती देणार नाही तर वाईट परिस्थितीही देणार आहे। याचा अर्थ सर्व काही सोडून द्यावे असा नाही, तर अडचणी आल्या तरी पुढे जात राहावे। नंतर आपण गणपती बाप्पाकडून आपल्या पालकांचा आदर करण्याचा धडा शिकतो, कारण एकदा गणपती बाप्पांना संपूर्ण जगाची प्रदक्षिणा करण्यास सांगितले, पण तेव्हा त्याने आपल्या आईबाबांचीच प्रदक्षिणा केली। त्यांच्यासाठी आई वडील म्हणजेच संपूर्ण जग होते। अशा प्रकारे ते आपल्याला शिकवतात की आपल्या पालकांचे महत्त्व जाणून घ्यावे आणि त्यांचा आदर करावा, पण फक्त पालकांचा नाही तर आपल्या आयुष्यातील प्रत्येक व्यक्तीचा आदर करावा। पुढे गजाननाचे मोठे मस्तक आम्हाला मोठा व चौकटीबाहेर विचार करण्याची शिकवण देते।

0: तो आम्हाला आमचे ज्ञान वाढवायला आणि शहाणपणा अंगीकारण्यास सुद्धा शिकवते. काहीही निर्णय घेण्यापूर्वी आम्ही आमचे ज्ञान वापरावे. गणपती बाप्पाकडून आपण अन्य महत्त्वाचा धडा शिकतो, इतरांना मदत करणे. गणपती बाप्पांना विघ्नहर्ता असे म्हटले जाते, म्हणजेच तो अडचणी दूर करणारा आहे. यातून आपण शिकतो की अडचणीत असलेल्या व्यक्तीला मदत केली पाहिजे. आपण स्वार्थी नसावे आणि स्वतःचा विचार करू नये. आपल्याला शक्य असेल तेव्हा इतरांना मदत करावी. आपली मदत छोटी असली तरी तिचा दुसऱ्याला मोठा फायदा होऊ शकतो. आता आपण पुढील शिकवणीकडे वळूया. गणेशाचा तुटलेला दात, ज्यामुळे त्याचे नाव एकदंत, आम्हाला परिपूर्णता सोडून द्यायला शिकवतो. म्हणजे आपण एका जास्त मोठ्या उद्देशासाठी आपल्या अहंकाराचा त्याग करावा. उदाहरणार्थ, त्याने स्वतःचा दात वापरून महाभारत लिहिले. अहंकार आपल्याला अडचणीकडे नेण्याऐवजी कुठेच नेत नाही. म्हणूनच योग्य निवड करून अहंकार सोडावा. शेवटचा धडा म्हणजे आपण गणपतीकडून अनुकूलता आणि लवचिकता शिकतो. गणेशाची सोंड लवचिकतेचे प्रतीक आहे, कारण ती जड आणि नाजूक कामे हाताळते. म्हणजे जीवनात विविध परिस्थितींना आपल्यालाही यानुसार जुळवून घेता आले पाहिजे. आम्ही जड परिस्थितींसाठी पुरेसे मजबूत असावेत आणि नाजूक परिस्थितींसाठी पुरेसे सौम्य असावे. निष्कर्ष म्हणून, गणपती बाप्पांकडून आपण शिकलेल्या या गोष्टी जीवनात आचरणात आणाव्या आणि तसेच आपण एक चांगली व्यक्ती बनू. आशा करतो की तुम्हाला माझे भाषण आवडले असेल. धन्यवाद आणि नमस्कार.
1: रसिक श्रोत्यांनो, काही क्षणातच गणेश चतुर्थीच्या निमित्ताने हा विशेष कार्यक्रम संपत येत आहे. तेव्हा मंडळी हो, आमची पुढची भेट होईपर्यंत शुभ दिवस आणि नमस्कार.

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

0: एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा।
1: गणेश चतुर्थी के पावन अवसर पर आप सभी के घर में सुख समृद्धि का वास रहे। एमबीसी की पूरी टीम की ओर से आप सभी को शुभ गणेश चतुर्थी। एमबीसी विशेस यू ऑल अ पायस गणेश चतुर्थी। गणपति बाप्पा मोरिया।
2: स्वर तरंग,
3: स्वर तरंग।
4: रसिक श्रोत्यांना माझ्या विनम्र नमस्कार। आज पुन्हा भेटलो आपल्या आवडत्या स्वरतरंग कार्यक्रमात। रसिक श्रोत्यांनो, अगदी मनापासून स्वागत करण्यात येत आहे AM2 रेडिओ मॉरिशसवरून। सध्या या मंगलमय वातावरणात एक वेगळीच उत्सुकता, एक वेगळाच आनंद राहिला आहे, कारण आपल्या लाडक्या बाप्पाच्या आगमनाची चाहूल सर्वांनाच लागली आहे। तर चला या संगीतमय संगीताच्या सुरांबरोबर बाप्पाच्या आगमन सुरांबरोबर अनुभवूया। तर प्रस्तावनेत विलंब न लावता आरंभ करीत आहोत आपला भक्तिमय कार्यक्रम।
5: आता लवकरच आपल्या सर्व चिंतांचं हरण होणार, सर्व संकटांचं निवारण होणार, सर्व समस्यांचं निर्धारण होणार आणि सुख समृद्धीचं अवतरण होणार, कारण आता गणरायाचं आगमन होणार।

कसिक हो गणरायाच्या आगमनासाठी प्रत्येक भक्तांचे मन आतुर झाले आहे. ये धावत येना या गोर भक्तिगीतातून आपण बाप्पाला म्हणतो, बाप्पा लवकर या आणि आपल्या आगमनाने आनंद, समाधान आणि सकारात्मकतेचे प्रत्येकांचे मन उजळून टाका.

श्रोतेरसिको हो गणेशोत्सवानिमित्त या विशेष कार्यक्रमात तुमचे मनापासून स्वागत करताना मला अत्यंत हर्ष होत आहे. रसिको हो गणराय म्हणजे आपल्या मनातील विश्वासाचा आधार. आपल्या मनातील हीच प्रेमळ हाक आज या सुरांमधून बाप्पापर्यंत पोचवा.

रसिक हो, संगीत आणि भक्ती यांचे नाते किती सुंदर आहे ना. भक्तीला जेव्हा सुरांची साथ मिळते तेव्हा मन शांत होते आणि त्या सुरांमधून आणि या सुरांमधून आपली प्रार्थना बाप्पाच्या चरणी पोचते. असेच एक सुंदर भक्तिगीत या क्षणी आपल्यासाठी आम्ही सादर करीत आहोत. सैराज केंद्रे व समूहाच्या आवाजात.

0: रसिकहो, गणरायाच्या आगमनाची चाहूल लागताच मन आतुरले आहे. डोळे बाप्पाच्या आगमनाची वाट पाहत आहेत आणि मनात भक्तीचा उत्साह दाटून आला आहे.
1: वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्व कार्येषु सर्वदा. एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोर्या, मंगलमूर्ती मोर्या.

वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा एमपीसीच्या वतीने तुम्हा सगळ्यांना गणेश चतुर्थीच्या मंगलमय शुभेच्छा. हॅपी गणेश चतुर्थी टू यू ऑल. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.

गणपती बप्पा मोरया या जय घोषाने रसिक श्रोत्यांनो, भक्तिमय वातावरण भारून टाकण्याचे दिवस आता अगदी जवळ आलेले आहेत, तेव्हा चालू करीत आहोत आपला भक्तिमय कार्यक्रम. या पुढील गाण्याने गायक कलाकार आहेत विशाल बनिकेवार.

रसिक श्रोत्यानो चला बप्पच्या आगमनापूर्वी एक छोटासा संकल्प करूया. मनातला राग दूर करूया, नात्यांमध्ये प्रेम वाढवूया आणि प्रत्येक दिवस आनंदाने जगूया. कदाचित ह्याच बप्पाला सर्वात सुंदर नैवेद्य असेल. तर याच भावनेने वळूया पुढच्या भक्तिगीताकडे. नितीन डिस्कळकर व समूहाच्या वाचात एक

श्रोते रसिक हो, आज आमच्या संगीत प्रवास संपवण्याची वेळ आली आहे. बाप्पा येणार आहेत, आनंद घेऊन येणार आहेत, आपल्या आयुष्यातील विघ्न दूर करण्यासाठी येणार आहेत. पुनश्च भेटूया याच भक्तिमय वातावरणात. तेव्हा मनात विश्वास श्रद्धा ठेवा, गणपती अवश्य येणार खास आपल्या मनोरंजनासाठी. तर या कार्यक्रमाची सांगता आम्ही या पुढील भक्तिगीताने करीत आहोत, याचा आस्वाद घ्या. याच भक्तिमय गाण्याबरोबरच सादर करण्यात आलेला आजचा भाग स्वरतरंग कार्यक्रम इथेच संपत आहे. उद्या याच कार्यक्रमात आमची भेट होईलच. तोपर्यंत विशेष काळजी घ्या, सुरक्षित रहा, आपले मन प्रसन्न ठेवा. या सद्भावनेनेच मी तुमची रजा घेते. शुभ दिन व नमस्कार.

रसिक मंडळी हो नमस्कार, AM2 वर आपल्या सगळ्यांचे स्वागत करताना मला अतिशय आनंद होत आहे. आशा करतो आपण सगळेजण मजेत आहात, सुरक्षित आहात आणि विशेषतः ट्युनिंग करीत आहात ओन योन AM2. म्हणजे हा कार्यक्रम विशेषतः गणपतीमय असणार आहे. काही दिवसात गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे आणि तयारी जोरात चालू आहे. तेव्हा झाकरीच्या नादात कार्यक्रमाच्या आरंभी आम्ही करणार आहोत केविन कृष्णप्पा यांच्या समुद्र आवाजात. ऐकूया थेंब थेंब दुधाचे थेंब.

रसिक मंडळी, या कार्यक्रमाची सांगता बाप्पामय आणि विशेषतः झाकरीच्या नादात होणार आहे. मनीषा बाबियान यांच्या सुमधुर आवाजात ऐकूया मजेत सोडून जाऊ नका. झाकरी आहे आणि याच गीताने कार्यक्रम संपणार आहे. आमची पुढची भेट होईपर्यंत मनापासून धन्यवाद, शुभरात्री आणि नमस्कार.